0: ਜੰਮੂ, ਛੰਛਰ ਐਂ ਆਚਰ, ਯਾਨੀ ਉਨ੍ਹਾਂ ਡੀਂਹਾਂ ਤੇ ਚੈੱਕ ਅਪ ਫੀਸ ਬਿਲਕੁਲ ਬਿ ਨਾਹਿ ਵਰਤੀ ਵੇਂਦੀ। ਤਵਾਂ ਅਸਾਂਜੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਮੇਂ ਲਾਈਵ ਕਾਲ ਜ਼ਰੀਏ ਸ਼ਾਮਿਲ ਥੀ ਸਕੋ ਥਾ 0301-2151-8051। ਸਿੰਧ ਜੋ ਮਸ਼ਹੂਰ ਮਾਰੂਫ਼ ਡਾਕਟਰ ਮਨਜ਼ੂਰ ਹੁਸੈਨ ਮੇਮਣ ਸਾਹਿਬ, ਸੀਨੀਅਰ ਲੈਕਚਰਰ ਨਵਾਬ ਸ਼ਾਹ ਹੋਮਿਓਪੈਥਿਕ ਮੈਡੀਕਲ ਕਾਲਜ ਐਂ ਹਸਪਤਾਲ ਨਵਾਬ ਸ਼ਾਹ ਅਸਾਂਜੇ ਸਟੂਡੀਓ ਮੇਂ ਮੌਜੂਦ, ਜੋ ਕਿ ਅਵਾਂ ਖੇ ਟਿਪਸ ਬੁਧਾਇ ਰਹਿਆ ਆਹਿਨ, ਸਿਹਤ ਬਾਬਤ ਜਾਣ ਡੇਈ ਰਹਿਆ ਆਹਿਨ। ہومیوپیتھک کنسلٹنٹ ایں فیملی فزیشن گردے پتے مسان جی پتھری جو بغیر آپریشن جے کامیاب علاج کیا ونے تو سندھن جوڑن گوڈن جو سور، نک کن گلو پرانو نزلو نچھوں متھے جو سور، اد متھے جو سور، نظر جی کمزوری، کن جو وہن، کن جو سور، گھٹ بدھن میں اچن، شوگر، بلڈ پریشر، دل جا مرض، فالج، کھنگ، ٹی بی، مادے جو سور، مادے جی السر، تلی جو ودھن، جگر، ہیپاٹائٹس بی سی، گردن جو انفیکشن، چہرے جو رنگ سانورو، چہرے جی خارش، فٹ فرڑیوں، بارن میں قد جو نہ ودھن، عورتن میں وزن جو نہ ودھن، عورتن میں مردن جو پوشیدہ بیمارن جو کامیاب علاج کیا ونے تو۔ ڈاکٹر صاحب ہر اربع خمیس جمعے چھنچھر آچر ایں سومر تے صبح 10 کھا شام 5 وگے تائیں جرمن ہومیوپیتھی کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوٹلی کبھی روڈ مہراپور میں مریضن جو علاج کندا آہن۔ لائیو کال جو نمبر اواں کے بدھائیں دا ہلوں تھا 0301-2196-8051 تواں سان جو پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا 0301-2196-8051۔ ڈاکٹر صاحب جو اج کو موضوع ہو موضوع کو بھی اگتے ودھائیں ہلنداسے، پر ان کا پہ کال کی طرف ہلوں پہ، کالر لائن تے موجود ہے، دسو کتنا جو کالر ہوں۔ السلام علیکم۔ اچھا میں سور تو پے
1: سینے میں سر۔
0: اچھا سینے میں سور تو پے، کھبے پاسے نا سجے پاسے نا؟ شور میں بیٹھا ہو، شور میں بھی کال
1: کیا ڈاکٹر
0: صاحب بدائے تو، یا وہی سبھانے جمعہ ہے تو ڈاکٹر صاحب کے چیک اپ روبرو ڈکھارے ونجو تو ودیق بہتر تھنو، یہ جے رپورٹ ہیں یہ بھی کھنی اچوس۔ ڈاکٹر صاحب ان سبنی بیمارن جو علاج موجود ہے منجا بھا، بدو ایف ایم بدو ڈاکٹر صاحب وانکے بدائے تو کتھا گلا پیا۔ ہلو
2: کال ڈسکنیکٹ۔ جی صاحب، ایک تا عمر ادے جی ننڈی ہے، ہی پرابلمز بھی گھنا ہیں، بہتر یہ ہے تو اڑے قسم کے پیشنٹ کے اسا ساموں ڈسی کرے ائے پوئے ڈائیگنوز کندا ہوں تو وہ بہتر رہندو ہے۔ سو ان جے لائے ان اڑے کے جنا سی تو روبرو ڈکھارن تو وہ ودیق بہتر رہندو۔
0: پروگرام ہے صحت جی گال جی مہراپور ایف ایم 94 جو آواز سوان جی سماعت نے پچے پیو 0301-2196-8051 تے تما کال کرے ڈاکٹر صاحب کان کہیں بھی بیماری بابت معلومات وٹھی سگو تھا، پوچھی سگو تھا۔ سن جو مشہور معروف ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اساں جے اسٹوڈیو میں موجود ہے کراچی اسلام آباد، ایں نواب شاہ جو مشہور معروف ڈاکٹر منظور حسین میمن صاحب سینئر لیکچرر نواب شاہ ہومیوپیتھک میڈیکل کالج ایں اسپتال نواب شاہ۔ ڈاکٹر صاحب ہر اربع خمیس جمعہ چھنچھر ایں آچر ایں سومر تے صبح 10 کھا شام 5 وگے تائیں جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوٹلی کبیر روڈ مہراپور میں مریضن جو علاج کندا آہن۔ ڈاکٹر صاحب ہر جمعہ چھنچھر ایں آچر تے ڈاکٹر صاحب جی چیک اپ فیس ہے وہ بالکل فری ہے، مفت ہے۔ ڈاکٹر صاحب تاں جے یا مفت یعنی پنج چیک اپ فیس نہ وٹھندا، جو تاں کی کا کمپنی ان دی سپورٹ کرے تھی یا تاں پنجے اکڑی من جی سوشل ایکٹیوسٹ آیو، سوشل ورکر آیو، سماج دی بھلائی دے کمن میں جی تاں اکڑو اگ بھرا رہیا آیو، پوری سندھ میں تاں جو کلینک جتے بھی آہن تے اوتے تاں جو ماشاءاللہ اکڑی عوامی خدمت رہی ہے، ہتے جی اساں جی اسٹوڈیو میں اچو تھا تڑے بھی اکڑی تاں عوام دی خدمت دے لئی اچو پیا۔
2: جیسے بالکل وڈی مہربانی، ائے خبر ہے تے کافی ٹائم کھا وٹھی یو پاجے سوشل واری ایکٹیویٹیز دے حوالے سے چیک اپ فیس پانچ فری جو ہے سو ہوں۔ ایکچولی ایک پانچ ادارہ جو جرمن ہومیوپیتھک کلینک ہے ان کے حوالے سے گال کی تو ان سے یہی اصانو طے تھل ہے تو جے بھی اصا ہفتے میں ٹے ڈی وہ پانچ जेके असांजा सामयन आहिनि ॿुधंदड़ आहिनि ऐं जेके असांजा दूर दराज़ इलाइक़नि में जेके रहंदड़ पेशंट आहिनि उन्हनि जे लाइ चेकअप फीस फ्री जेको आहे सो रखियो आहे. हिन में हिकिड़ी ॻाल्हि नोट ज़रूरु कई वेंदी आहे त इहे दवाऊं जेके आहिनि उहे अलॻि से कंपनी खां घुरायल हूंदियूं आहिनि जंहिंजी पेमेंट रखणी हूंदी आहे. कंहिं कंहिं दोस्त हज़रात हूंदा आहिनि पेशंट्स जेके शायदि इहो सम्झंदा आहिनि त मेडिसिन्स बि फ्री हूंदी आहे या वरी कोड़नि में ओधर वग़ैरह जो सिलसिलो हूंदो आहे. अहिड़ी का बि सिस्टम न हूंदो आहे. हर को माण्हू पढ़ियलु लिखियलु तबिको आहे इहो ॻाल्हि खे सम्झी सघे थो. इन जे करे जेको आहे सो ही पंहिंजो जेको सिस्टम आहे उहो
0: अलहमदिल्ला कॉमन बि आहे त ॾिसो दवा माण्हू खे तव्हां हिकिड़ी जेको ऐलान कयो था ॾिसो चेकअप फीस जो सिर्फ़ु ऐलान कयो था इहो अवाम जी ख़िदमत जे लाइ इहो बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जो तव्हां पंहिंजे चेकअप जी जेकी फीस आहे उहा फ्री था करे छॾियो पिया. ॾिसो ॿियो जेके वॾा वॾा मिसाल जीअं तव्हांजे लेवल जा जेके बि डॉक्टर आहिनि ऐं ॾिसंदो आहियां ॿ ॿ हज़ार रुपया अढाई अढाई हज़ार रुपया रुगो चेकअप फीस वठंदा आहिनि ऐं उन जॻह ते तव्हां हिकिड़ी नॉर्मल फीस आहे तव्हांजी मिसाल 500 आहे 300 आहे या 400 XYZ जेतिरी बि तव्हां वठो था त उहा बि तव्हां उन्हनि ॾींहंनि में वरी फ्री करे था छॾियो मखसूस ॾींहंनि में. इहो आउं सम्झां थो इहो तव्हां ग़रीब आवाम जे लाइ हिकिड़ो वॾो तोहफ़ो आहे तव्हांजे तरफ़ां. इहो
2: बसि शुक्रु अलहमदिल्ला इनशा ताला इहो क़ाइमु ऐं दाइमु रहंदो.
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि. सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं इस्पताल नवाब शाह इस्लामाबाद कराची ऐं नवाब शाह जो मशहूरु मरूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहिबु जेको असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि. तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था. डॉक्टर साहिब खां कंहिं बि बीमारी बाबति मालूमात वठी सघो था. डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो 0301 91 8 51 0301 91 8 51. हे कॉलर लाइन ते मौजूदु आहे. कॉल जी तरफ़ वञूं पिया ॾिसूं किथां जो कॉलर असां सां लाइन ते मौजूदु हूंदो. अस्सलाम वालेकुम.
3: हेलो.
0: अस्सलाम वालेकुम.
3: वालेकुम सलाम.
0: जी बाबा केरु पियो ॻाल्हाए? आवाज़ त सेट कयो मोबाइल जो. इहो आवाज़ छो चेंज कयो अथसि? पहिरियों आवाज़ सेट कयो. हाणे आवाज़ तव्हां तब्दील कयां वेठा हुआ मोबाइल जो. ख़ैरु अथव जी मुंहिंजा साईं? किथां था ॻाल्हायो? केरु थो ॻाल्हाए? अच्छा नेपाल जा वारा. तूं सफ़ा वेझो आई सफ़ा. सुभाणे हलियो आहे जुमो आहे. जुमे ते डॉक्टर साहिब जी चेकअप फीस त मुफ़्त आहे फ्री कयूं वेठो. डॉक्टर साहिबु वॾा पैकेज रखी वेठो आहे हितांजी आवाम जे लाइ तव्हांजे लाइ सहूलियत आहे त हलिया जो 10 मिंट जो पंधु नेपाल जा मेरापुर गॾियो पियो आहे मुंहिंजा मिठा. हा वधीक ॿुधायो. एफ एम ॿुधो. डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो. ॿियो छा मसइलो अथई? सिर्फ़ु इहो ई मसइलो अथई न बसि रुगो मादे जो? बिल्कुलु ठीकु आहे. एफ एम ॿुधो. डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो. जी सर. डॉक्टर
2: साहिबु हीअं आवाज़ चेंज कंदो त हुनखे हेॾी थींदी. जे करे हिकु त जेको आहे सो मादे जे हवाले सां तकलीफ़ आहे. बहितर इहो ई आहे त रूबरू अची ऐं दवा वठी वञो. वॾी महिरबानी.
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि. जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि में पहुचे पियो. डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि. सिंध जा मशहूरु मरूफ़ डॉक्टर, हिकु मुल्की सतह जो डॉक्टर आहे जेको इस्लामाबाद खां वठी करे कराची ते मशहूरु आहे मेडिकल जे हवाले सां. ख़ासि तौर ते वॾियूं बीमारियूं जेके बि आहिनि जेके लाइलाज मरीज़ थी करे अचनि था, भले खणी अधरंगे जो मरीज़ हुजे, अलाह डॉक्टर साहिबु वटि अचनि था शिफ़ायाब थी वञनि था. पिते जी पथरी जो मरीज़ आहे, डॉक्टर साहिबु वटि अचे थो शिफ़ायाब थी वञंदो. गुर्दे जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, इहे उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु वटि कामयाबु इलाजु मौजूदु आहे. कॉलर आहे, कॉल जी तरफ़ हलूं पिया. अस्सलाम वालेकुम.
4: वालेकुम सलाम.
0: जी अदा, केरु साहिबु ॻाल्हाए पियो? लाशारी साहिबु ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? छा पुछंदा डॉक्टर साहिबु खां? इलाज मौजूदु आहे डॉक्टर साहिब वटि, को मसइलो ई कोन्हे. 2022 वारी जॾहिं बोड आई, उन खां पोइ इहे जेके बीमारियूं आयूं स्किन वारियूं, इहे ख़ारिश वारियूं न, उहे तक़रीबन मरीज़ लाइलाज थी करे वरी बि डॉक्टर साहिब वटि ईंदा आहिनि. तव्हांखे घणे अरसे खां वठी आहे ख़ारिश? टे चार महीना. इहो थोरे अरसे जी आहे, को मसइलो कोन्हे. को सॼे जिस्म ते आहे, मुंहं ते आहे, वारनि में आहे, छा में
4: आहे?
0: सॼे छिलके वारी आहे, बग़ैर छिलके वारी
4: आहे?
0: को मसइलो ई कोन्हे. सुभाणे जुमे जो ॾींहुं आहे, तोखे बहितर सजेस्ट आहे थो कयां त रूबरू डॉक्टर साहिब खे ॾेखारे वञ, चेकअप फीस उहो फ्री आहे डॉक्टर साहिब वटि. बाक़ी दवाऊं खणी स्टोर तां वधीक एफ एम ॿुधो. डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो. जी डॉक्टर साहिबु. सर
2: अॼु सर बिल्कुलु जेके बि स्किन सां रिलेटेड प्रॉब्लम्स आहे, अलहमदिल्ला होम्योपैथिक में तमामु बहितरीनु ऐं बग़ैर साइड इफेक्ट हुजण वारियूं दवाऊं मौजूदु आहिनि जेके असां जेके बि मुख़्तलिफ़ बीमारियूं स्किन जूं स्केबाइज एक्ज़ीमा या सोराइसिस वग़ैरह जेके बि थींदियूं आहिनि फंगल इन्फेक्शन्स हूंदा आहिनि उन्हनि में जेकी मेडिसिन्स ॾींदा आहियूं अलहमदिल्ला पेशंट ॾाढो सिहतयाब थी वेंदा आहिनि दूर दराज़ इलाइक़नि मां काफ़ी हंधनि तां के कराची मां मोटी ईंदा आहिनि के ख़ुदि हिते मेहरापुर वासी जेके ईंदा आहिनि त साईं असां हिते बि ॾेखारियोसीं फलाणे हंधि स्किन स्पेशलिस्ट खे ॾेखारियोसीं
0: जीअं बलोचिस्तान जा मरीज़
2: उहे शिफ़ायाब थी चुका आहिनि सो अॼुखे बि चवंदासीं हिकु त जेको आहे सो गर्मी जो बि मौसम आहे ऐं रत बि बिगाड़ खाईंदो आहे इन जे करे हिकु त पनीर बि इस्तेमालु कयो पनीर बि तव्हांजे लाइ बहितरु आहे अठ ॾह दाणा रोज़ाना राति जो पाणी में पिसाए रखो हिकिड़ो नंढो फोटो ॿ कारा मिर्च ऐं हिकिड़ो नंढो टुकड़ो मिसरी जो सुबुह जो उनखे छाणे ऐं उहो जेको आहे सो पाणी पियो इनशाला ताला उन सां ॾिसो हीअ हिकिड़ी क़िस्म जी
0: फस्ट एड आहे
2: दवा सां बि हली सघे थो ऐं वधीक उन सां दुआरी सपोर्ट मिलंदी लेकिन इहो आहे त गॾो गॾु दवा बि हूंदी त तव्हांजी जान बि छुटी वेंदी वॾी
0: हिकिड़ो रूबरू ॾेखारियो वञे वधीक बहितरु ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे कॉल जी तरफ़ ईंदासीं अस्सलाम वालेकुम
5: तंहिंजे
0: करे सूर पवे थो अल्ट्रासाउंड खणी करे रूबरू जेको आहे नंढड़ी खे बि वठी अचो रूबरू ॾेखारियो वधीक बहितर आहे सुभाणे जुमे जो ॾींहुं आहे डॉक्टर साहिब चेकअप फीसूं हिननि ॾींहंनि में फ्री रखी आहे तव्हांखे इहा सहूलियत आहे हितां वारनि खे त उहो बहितर थींदो वधीक डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाईंदो जी जी अदा
2: अॼु साईं बिल्कुलु जेके ॿुधाईंदासीं त पथरी जे हवाले सां मां पहिरियों ई ऐलान कंदो आहियां त जेके बि चाहे ही पिते जी पथरी ही त गुर्दे जी पथरी आहे अलहमदिल्ला में कामयाबु इलाज असां वटि मौजूदु आहे चाहे 20 mm पथरी आहे चाहे 40 mm ताईं 60 mm ताईं जेकी पथरी हूंदी आहे पर कुझु टाइम इस्तेमालु करणी पवंदियूं आहिनि दवाऊं पोइ इहे दवाऊं पथरियूं निकिरी वेंदियूं आहिनि अधो जेको नंढड़ी जे हवाले सां ॿुधाए थो त किचिरो बि हूंदो आहे इन्फेक्शन बि थी वेंदो आहे उहो जॾहिं नंढड़ी खे साम्हूं वठी ईंदा ऐं जेकॾहिं हुनजो अल्ट्रासाउंड बि करायल आहे त अञा वधीक ज़्यादा बहितरु आहे नियरली जेको अल्ट्रासाउंड करायल हुजे उन जे हवाले सां जॾहिं दवा ॾींदासीं अलहमदिल्ला पेशंट बिल्कुलु ठीकु थी वेंदो ऐं जेके अदड़ी खे मादे जी तकलीफ़ आहे जलन जे हवाले सां उनजे लाइ बि जेको आहे सो बहितरु इहो ई आहे त ट्रीटमेंट रूबरू वठी ॾियनि उन्हनि जे लाइ बाक़ी मां मादे जे लाइ अक्सर जेको हीउ रस ॾींदो आहियां यानी जीरो ऐं सौंफ़ काढ़े चमची ऐं उहो पाणी छाणे पियो उन में को बि नुक़सानु कोन्हे को ऐं उहो हर मरीज़ जे लाइ ऐं हर फ़र्द जे लाइ बहितरु आहे
0: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु सामिन खे ॿुधाए रहूं डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि हीउ वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो पहिरियों हलूं था डॉक्टर साहिबु कमर्शियल ब्रेक जी तरफ़ इन खां बाद में दोस्तनि जूं ॻाल्हि प्रोग्राम में शामिलु कंदा हलंदासीं गॾु गॾु रजो ॿुधंदा रहो जीअं मेहरापुर FM 94